0: ver, oye, ojo tía, ¿a qué se trató? Me anda dando un sitio que haga de aquí. Yo creo que por eso ya se va a dar de que se hace de ella, dije. Yo pajama es pajama. No, no, no, sí. ¿Qué tal en dormir ahí? ¿Qué tal en casa? ¿No me parece? ¿Sí? ¿A vos se suene? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? Es que yo se cuide para mí. ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¡Baby! ¿Qué es, mami? Yo papá está en el papel. Yo así. Ese. ¡Acha, mami! A mí no es mi padre. A ver, ¿qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? No. Así que. ¿Qué lo que es la? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa?
1: ये क्या है ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो
0: Jag har inte någon som. Jag har. Titt. Jag har inte någon som.